0: हे गोरी चाल आमे पळै जिबा सहर हे गोरी चाल चाल चाल गोरी चाल चाल चाल गोरी हे गोरी हे गोरी चाल गोरी।
1: परवर्ती गीतटी पई शिल्पी हेले तृप्ति दास, गीत रचना एवं संगीत निर्देशना अक्षय महांती।